श्रोतमित्रो, लोकसंगीतना कार्यक्रमने आरंभ सांभळ्याची मंडळ कुमारी कंठे कबीर साहेबनी आ रचना